नाम जिनके मन वसिया वाजे शब्द कनेरे कहे नानक सच्चे साहिब क्या नाही करती रे साचा नाम मेरा आधारो साच नाम आधार मेरा जिन भुखा सब गवाइया कर शांत सुख मन आए वसिया जिन इच्छा सब पुजाइया सदा कुर्बान किता गुरविट हो जिस दिया ए वडियाइया कहे नानक सुन हो संतो सबद करो प्यारो साचा नाम मेरा यादारो वाजे पंच शब्द तित कर सपागे शब्द वाजे कला जित कर तारिया पंच दूत तुद वस कीते काल कंटक मारिया तुर करम पाया तुद जिनको